सचे तेरे कर्ण सचे ब्राह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे कर्ण सर्विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फुरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सचे तुदे अख लख करोड़ सच्चा सब तान सच्चा सब जोर सच्ची तेरी सिफत सच्ची साला सच्ची तेरी कुदरत सच्चे पाशा नाम सच्चान सच जो मर जमे सो कच निकच